आर्मी नावाचा लय हाताक सारले, लय हाताक सारले, लय तबेला छिनी को छिनी